0: दवा पी दे प्लेट को सही दे अच्छे दे प्लेट के हुआ चो दगा मदे चुको मत दा बतोरी सालन चे लगे संग जो गेबिन सरत मळे पुरि न दगा शांति बत अमुनु सर चे दे न तो माव सर फोन दे तो
1: حکیم صاحب آخر کے یو مسٹ کے شامل کو وہی محترم حکیم صاحب